0: ଶେଷକୁ କଥା ଥାଉ, ତମେ ଆସିଲ, ମୁଁ ଆସୁଛି ରେଡି, ତମେ ଘର ଭିତରକୁ ଯାଅ।
1: अरे तू जा ना, तू जा, मोर चिंता कर नहीं।